0: कुलास तुमको वावी
1: निवासे चामसोना फुमारे चमुला नासोंसन तीने नंप्रिस्ता अफतिये मिनिस्टर से याचुनिस मुख्याराकार से तुंगा निम्न लापंतानां से या नाम फारेर वे राचुंप्रिस्ता नरो मगती चमासो न्यूनारे तीने निश्चिसरा राजीने नहीं जाने निवासे रफामियास फुल तिमाना चुरुवारी म्यूटो नंदाला नेरो इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manaraka na nihanina hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana ny fameza tsintsombo zao azonao io fa zavatra tiana ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avyko de ny zavatra mba ty takinay zany de hoe mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampihnanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizahoaiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso

0: कुलास तुम कुफा भी
1: रिफा म्यांस नुल्ला नुना ते म्यासन दिक्यां जाया आर मनां प्यास यान रतेरे का देता इतां बहुप शिक्या ते मनुना निफितुन्रान आर जान मनुना निफितुन्रान जान्या ते म्यास फाच म्यात से शकूर फा म्यासा आम फापन सुना आर म्यासा न्यापंदेया निफितुन्रान मतेत्या मायेनो ने बात क्यान फरानीस नानांगना आर निसन ताकें तीफा ना फोशांतिया Rani svoluane colonel Michaela faruan malakas miaramenga arsa tika numtenen zan. Si shava kinyanda zan, si shava kani sluten zania, fa zan masava zan tom tataran tifirenenti. Kademano anza van tskeretaret, si ma estaterana fanvana si fanavoje netom tifirenenti. Tsmur zan, sart zan. Kanefa tsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony ho tanterahantsika ary tsika dia manampy ary rehefa manampy a dia tena manampy marina miteraka vokatsoa ho an'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy
2: sy tsy izy